गावे को गुण वडियाई चार, गावे को विद्या विख विचार, गावे को साज करे तनखे, गावे को जी लय फिर दे, गावे को जापे दिसे दूर, गावे को वेखे हादरा दूर, कथना कथी ना आवे तोट, कथ कथ कथी कोटी कोट कोट, देंदा दे लेंदे थक पाहे, जुगा जुगंतर खाई खाए, हुक्मी हुक्म चलाए राव, नानक विकसै वे परवा, साचा साहेब साच ना।

0: Leica Radio Network across London, Manchester, and the Midlands.
1: राम कृष्ण हरी UK तयार आहात ना ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायला येत्या 6 जूनला होते वाद्य महोत्सव 2026 रॉयल विंडसर रेस कोर्स SL4 5JJ 100 ढोल 80 ताशे मराठी खाद्य संस्कृतीची चव घ्यायला आणि मराठी उद्योजकांना भेटायला नक्की या महाराष्ट्राची परंपरा संस्कृती आणि आनंदाचा जल्लोष आणि विठ्ठल नामाचा गजर हा सोहळा तुम्हाला लाईव्ह बघायला नक्कीच आवडेल थेट भारतापासून UK पर्यंत सर्वांना जोडणारा एकच नाद वाद्य महोत्सव टिकट्स आता उपलब्ध आहे svrtuk.org जय हरी विठ्ठल
2: हाय हॅलो केचो मुचू केची दवयाना आशू जायगो अरर पब्लिक डिमांड हरी ती आली रे चो लंडन मारो नवो नाटक लाईने पत्नी प्रीमियर लीग એટલે કે PPL yes from 3rd July till 12th of July Wow! And this is being presented by Pankaj Soda Galaxy Shows. Yaad rakhjo!
3: Patni Premier League. Shows at Risleaf, Alberton, East and South London, Blue Room, Leicester. For more information, call Manju on 07931534270.
4: भारत या पाकिस्तान जाने की सोच रहे हैं तो एयर टिकट साउथ हॉल ट्रेवल से खरीदिए
5: मगर साउथ हॉल ट्रेवल से ही क्यों?
4: क्योंकि उनसे ज्यादा सस्ती टिकटें कहीं नहीं मिलेंगी
5: गारंटेड
4: बुकिंग करवाएं और उसके बाद 24 घंटों के भीतर कहीं से भी सस्ती ला के दिखाएं तो ये फुल रिफंड या प्राइस डिफरेंस वापस कर देंगे साउथ हॉल ट्रेवल
5: फोन 02085748410
4: 24 घंटे किसी भी वक्त फोन करें 02085748410 एट ऑल प्रोटेक्टेड
6: CTV and C5 proudly present Hamare Ram, produced by Felicity Theatre. India aur Dubai mein houseful shows ke baad, ab pehli baar London mein, dekhiye Ashutosh Rana ko as Ravan aur Rahul R. Bhuchar ko Prabhu Shri Ram ke roop mein. Ramayan ki undiscovered stories live on stage. 9 se 12 July, Eventim Apollo, Hammersmith. Hamare Ram. Book your tickets now. Visit www.eventimapollo.co.uk. Exclusive radio partner, Leica Radio. Radio.
7: Are we there yet?
8: Okay, bags are here. Where's the taxi? I can't load the map.
7: Relax, I've booked the Uber already.
8: How? My roaming isn't even working yet.
7: I switched to Simsy before we left London.
8: Simsy? Since when are you the tech expert?
7: Since I decided I want a stress-free holiday.
9: Don't let roaming ruin your holiday spirit. Get the Simsy eSIM for affordable data in India and across the globe. Simsy, holiday travel simplified.
10: T's and C's apply.
11: क्लासिक नगमे आपके अपने लाइका गोल्ड पर